रोगादे दुगेदान घ्यामसे रंगनीला नाचा गोर्गी ताम पंगे मान्छे परमेश्वर सेवाला लागिरी रंगनीला सहयोग मान्छे रिला खेजा दिग हिन्न विषम रंगनीला प्रार्थना सहयोग दिन बेटी मान्छे आशा लाभमुल रंगनीला चु जदाबा बेटी दा मान्छे परमेश्वर मिन्दी किन्छ लामुला